0: ഏറെയിപ്പോൾ ശ്രദ്ധിക്കൂ, ആകാശവാണി ദേവികുളം നിലയത്തിലെ സാഹിത്യവേള എന്ന പരിപാടിയിലേക്ക് കഥകൾ, കവിതകൾ എന്നിവ ക്ഷണിക്കുന്നു. റേഡിയോയിൽ വായിക്കാൻ അനുയോജ്യമായതും സാഹിത്യ മൂല്യമുള്ളതുമായിരിക്കണം സൃഷ്ടികൾ. രചനകൾ പൂർണ്ണമായും സ്വന്തമായിരിക്കണം. മുൻപ് എവിടെയും പ്രസിദ്ധീകരിക്കുകയോ പ്രക്ഷേപണം ചെയ്തതോ ആകരുത്. തിരഞ്ഞെടുക്കപ്പെടുന്ന മികച്ച രചനകൾ ആകാശവാണിയിലൂടെ പ്രക്ഷേപണം ചെയ്യുന്നതായിരിക്കും. സാഹിത്യ രചനകൾ aardevikulam@gmail.com എന്ന മെയിൽ ഐഡിയിലോ സ്റ്റേഷൻ ഡയറക്ടർ ആകാശവാണി ദേവികുളം നിലയം 68563 എന്ന അഡ്രസ്സിലോ അയക്കാവുന്നതാണ്. നിങ്ങളുടെ ഫോൺ നമ്പറും മെയിൽ ഐഡിയും എഴുതുവാൻ മറക്കരുത്. അറിയിപ്പ് കഴിഞ്ഞു. ഇനി സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: आदौ मुख्य वार्ताः. लद्दाख क्षेत्रे विकासस्य नूतनः अभ्युदयः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना कृतं 300+ crore rupees पञ्चविकास परियोजनानां राष्ट्राय समर्पणम्. एशियन गेम्स स्पर्धासु अद्भुत प्रदर्शनं कृतवद्भिः भारतीय दलस्य क्रीडकैः सह प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः उत्साहवर्धकः संवादः. सर्वोच्चन्यायालयस्य ऐतिहासिकः निर्णयः. धर्मान्तरितेभ्यः नागरिकेभ्यः वञ्चितवर्ग आरक्षणलाभो निषिद्धः. मद्रास उच्चन्यायालयस्य निर्णयः शीर्षन्यायालयेन समर्थितः. अमेरिकादेशस्य इलिनॉय राज्ये हिन्दुमन्दिरस्य विध्वंस षड्यन्त्रवार्ताम् अधिकृत्य भारतेन प्रगाढा चिन्ता व्यक्ता. स्थानीय प्रशासनं समाहूय मन्दिराणां सुरक्षा प्रबन्धनाय दृढः आग्रहः च विहितः. अपि च लॉस वेगास नगरे विश्वमल्लस्पर्धायाः ग्रीको रोमन वर्गे भारतीय मल्लः विश्वजीत रामचंद्र मोरे रजत पदकमवाप्य देशस्य नाम स्वर्णाक्षरैः अंकितवान्. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना अद्य दृश्यांकन माध्यमेन केन्द्रशासित प्रदेशाय लद्दाखाय प्रायः 50+ crore rupees पञ्च प्रमुखाः विकास परियोजनाः